दयाल मेरे साहिबा सच्चे मन पते आवणिया हो वारी जियो बारी शब्द सुहावणिया अमृत नाम।

सच्चे नाम समावणिया, गुरमुख बूझे अकथ कहावै, सच्चे ठाकर साचो पावै, नानक सा